0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
5: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक आवृत्ता कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजतापर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन. तर सिखो नक्कीच साथ या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर सिखो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सकारात्मक विचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, मंगल विचार, भक्तिमय वातावरण आणि सुरेर संगीतासोबत दिवसाची सुरुवात करूया या पहिल्या भक्ती गाण्याने.

रसिको मनात भक्ती ओठांवर स्मित आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजतापर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन. तर रसिको आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया.

अगदी अप्रतिम सुरुवातच झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिखो इस्टेच्यून 10 वाजतापर्यंत, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.

रसिको जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगायचं शिका. प्रत्येक सकाळी ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे. तर चालूच ठेवूया आपलाच कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी.

मला तर काही शंका नाही की आपण या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सिखो आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

रसिक हो जुन्या गाण्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकंच ताजा वाटतो. जुन्या सुरांमध्ये प्रेम, साधेपणा आणि मनाला भेटणारी भावना घडली असती. तर ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं.

0: रसियो का एक क्षणात हा तासा चलाई भारी कार्यक्रम संपणार आहे. सिस्टी कनेक्टेड विद अस 10 वाजतापर्यंत एंडिकेटिंग हे पुढील गाणं तुम्हा सगळ्यांसाठी.
1: नक

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो, याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखू लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.